धन गुरु गोविंद सिंह सच्चे पातशाह अकाल पुरख वाहेगुरु की उस्तुति करदे आं। हे वाहेगुरु, सब खंड ब्रह्मंड ए धरत आकाश कोट ब्रह्मंडा दे विच तू आप ही तां वस रहा, कोई दूसरा है ही नहीं। जिमी तू ही, जमां तू ही, मकी तू ही, मकां तू ही, अभू तू ही, अभै तू ही, अशू तू ही, अशै तू ही, जतस्त तू ही, बरतस्त तू ही, गस्त तू ही, मस्त तू ही। ते आप जदों फिर उस्तुति करन लगे अकाल पुरख वाहिगुरु दी, ते धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह जुड़ गए उस अकाल पुरख वाहिगुरु दे चरणा विच, ते जप रहे हन तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही। तो जिन्हां ने भाई आपा गुरु दे चरणा विच अर्पण कर दिता है, वो फिर सदा ये अरदास करदे हन।

दुख विछोड़ा एक दुख भूख एक दुख शक्तवार जमदूत एक दुख रोग लगे तन ताए वैद ना भोले दारू ला। साहबा ने दुख गिने ने बंदे दे। बंदे नाल बंदा विछड़ जावे ते दुखी हो जाए जिथे मोह बनिया होवे प्यो पुत्र विछड़ जान भरा भरा विछड़ जान मां पुत्र विछड़ जान मावां धीआं विछड़ जान दुख वापरदा मगर साहब का इशारा होर पासे कर दे कहिंदे ने वालू नाल विछड़िया बंदा किन्ना दुखी दुख विछोड़ा एक दुख भूख एक नित दी भुख राती सुते खा के दिने फेर खली हर वेले मनुख दे अंदर नहीं उस भुख की गल जिहड़ी रोटी की लगती है एक होर भुख की गल बाबा जी कहिंदे ने जिहनूं तृष्णा कहिंदे आप मिटण विच ही नहीं आउंदी सब कुछ हुंदिया सुनिया भुख कायम है खा पी के भुख कायम है उस भुख ने बहुता दुखी कीता है रोटी की भुख बंदे ने जर ली होवेगी लेकिन तृष्णा च बंदा बड़ा दुखी है एक दुख शक्तवार जमदूत एक वड्डा दुख बंदे वास्ते मौत तो बाद की बनेगा लेखा किवें देवांगे सुरखरू किवें होवांगे चौथी थां ते महाराज कहंदे ने एक दुख रोग लगे तन तहाए आ कदे कदे शरीर ते भी दुख आ जांदा तू किथे किथे दवाई लावेगा किस किस दुख दा दारू करेगा पर जदों गुरु दी रहमत हो जावे ना सारे ही दुख दूर हो जांदे दुख बिन से पूर्ण पई खाल कदों जदों गुरु की बख्शिश हो जावे रहमत हो जावे सतगुरु दयाल हो जान ए गल वखरी है सात संगत इस तो कुछ साहबा ने कहा ना गुर पूरे जब भय दयाल ऐसा मतलब नहीं समझना कि जदों कदे महाराज दयाल होणगे तां किते गल वापरेगी सतगुरु सदा दयाल है भाई गल एनी है कि उहदी दया दा पात्र बनन वास्ते मैं कोई यतन कीता है कि नहीं मैं निम्रता नाल उहदे चरणा ते मत्था टेकिया कि नहीं मैं उहदी रहमत वास्ते झोली फैलाई है कि नहीं जद भी मैं उहदी दया दा पात्र बनन वास्ते निम्रता सहित झोली फैलाई मत्था टेकिया है रहमत अवश्य होई और उस रहमत दे नाल मेरे दुख दूर होए ने इन्हां नूं दुख किया है ते इन्हां दुखां दे पिछे जो इन्हां दे कारण ने उन्हूं दोख भी किया है दो कहिंदे ने दोष नूं गुनाह करिए ते दुख पले पैंदा ते पावन बाणी च तोका हुंदी है ना मृग मीन भृंग पतंग कुंचर एक दोख विनाश इन्हां नूं एक एक दोष है मृग नूं कन्नां दा दोष है सुनन दा कुत्ता शौक है इस नूं कंडे हिड़े दी आवाज च फस के मारिया ते फड़िया जांदा है मच्छी नूं जीभा दे स्वाद दा रोग है दोष है जेभा सादी लीलत लोह स्वाद दी मारी होई बाहरों आया गडोआ या बाहरों आया जो कुछ भी मसाला लगा है कुंडी दे नाल उन्हूं निकल लैंदी है कुंडी निकल लैंदी है फस जांदी है भृंग नूं भंवरे नूं सुगंधी दी तीबर इच्छा ने रोगी बना रखे पतंगे नूं नेत्रां दी भुख ने अखां दी भुख ने रोशनी वेख के बावरा हो जांदा है हाथी नूं काम दा रोग है मगर महाराज तां कहिंदे ने बंदे दा की हाल होवेगा पंच दोख असाध जामे तां की केत कास बंदे नूं तां पंजे ही चमड़े ने इह कन्नां तों वी कमला इह नासां तों वी कमला अखां तों वी कमला जीभां तों वी कमला इंद्रियां सारियां तों कमला काम तों वी कमला इहदा की हाल होवेगा सतगुरु जिस दिन कृपा करदे ने ना उस दिन इन्हां दोषां तों बचाउंदे ने बंदा जिस दिन दोख तों बच जांदा है दोष तों बच जांदा है उस दिन दुख तों वी बच जांदा है क्योंकि दोष तों ही दोख तों ही दुख पैदा हुंदा है दोष नहीं रहा दोख नहीं रहा ते दुख भी नहीं रहेगा गुर पूरे जब पहे दयाल दुख बिनसे पूरन पही कहार हुण सतगुरु ते रहमत कर दित्ती मैं की करां मैनू की करना चाहिदा है साहिबां ने साडे वल संकेत कीता कि हुण तू अपना फर्ज पछाण गुरु ने तैनू दोषां दे चिक्कड़ विचों कढ के दुखां तों बचाया तैनू की करना चाहिदा ओ संकल्प महाराज ने बख्शे है पेख पेख जीवां दर्श तुम्हारा सतगुरु जुड़िया रवां तेरे नाल
चरण कमल जाई बलिहारा तेरे चरणा तो वारने बलिहारने जांदा रवा तुझ बिन ठाकुर कवन हमारा अज तेथों बिछड़ गए मुड़ के दोष आ गए मुड़ के दुख आ जाणगे तेरे बिना कौन है जो बचाई रखे दोषां तो ते दुखां तो साध संगत से उपरीत बन आई पूर्व कर्म लिखत तुर पाई ए भी तेरी रहमत जप हर हर नाम अचरज प्रताप भगती च लग के ऐसी सोहनी गल बनी है ऐसा आश्चर्य प्रभाव वाला काम होया प्रताप वाला काम होया कि जाल ना साके तीने ताप हुण आद ब्याद उपाद वापर नहीं सकते हुण ता मेरे ते रहमत करो मेरे सतगुरु निमुख ना विसरे हर चरण तुम्हारे तुहाडे चरणा कमलां तो एक पल वास्ते भी ओझल ना होवां ओले ना होवां भुल ना जावां तुहानू नानक मांगे दान प्यारे मैं तो यही दान मंगदा निमुख ना विसरे हर चरण तुम्हारे बंदा एक चादर दी बुकल मारी तुरिया जा रहा सी सिखा ने वेखिया कहन लगे महाराज कोई सुइया जापदा है कोई खुफिया जापदा है जासूस लगदा है जेड़ा किले दे नेड़ियों लंघिया जांदा है मुंह सिर छुपा के तुरिया जांदा है बुकल कैसी मारी सू पुछे बंदा तू ऐसे बड़ी ठंड वापरन डई किवें बुकल मारी सू जरूर एदे कोल कोई गुझे हथियार होने ने और सू लैण वास्ते तदे अपने आप नू छुपा के ए अपने नेड़े तेरे फिरदा है महाराज कहन लगे फड़ लो सू सिखा ने जाके घेर लिया फड़ लिया रोंदा धोंदा कुरलाउंदा बाहां छुड़ाउंदा तरले मारदा गुरु के हाजिर कीता गया साहिब कलगीधर पातशाह कहन लगे कौन है तू मूंह नंगा करके कहन लगा पातशाह तुहाडी शोभा महिमा सुनी मैनू गरीब नू कोई नहीं जानदा मगर गरीब नवाज तुहानू सारे जानदे ने मैं भी जानदा जो कोई तुहाडे बारे सुने है मैं बेनती करांगा मैनू खिमा कर दिओ कौन है तू कहन लगा जी पठान पुत्र ਕਿਵੇਂ ਆਇਆ ਸਾ ਇਧਰ ਕਿ ਮਹਾਰਾਜ ਐਵੇਂ ਬਿਪਤਾ ਦਾ ਮਾਰਿਆ ਆ ਗਿਆ ਸਿੱਖ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਮਹਾਰਾਜ ਆ ਚਾਦਰ ਖੁਲਾਓ ਇਹਦੀ ਪੁੱਛੋ ਇਹਦੀ ਬੁੱਕਲ ਵਿੱਚ ਕੀ ਹੈ ਅੱਖਾਂ ਨੀਵੀਆਂ ਕਰਕੇ ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਸੱਚੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਮੈਂ ਬੇਨਤੀ ਕਰਾਂਗਾ ਮੇਰਾ ਪਰਦਾ ਰਹਿਣ ਦਿਓ ਹਰ ਕੋਈ ਚਾਹੁੰਦਾ ਮੇਰਾ ਪਰਦਾ ਬਣਿਆ ਰਹੇ ਜੋ ਕੁਝ ਮੈਂ ਅੰਦਰੋਂ ਹਾਂ ਜੋ ਕੁਝ ਮੇਰੇ ਅੰਦਰ ਹੈ ਢੱਕਿਆ ਰਹੇ ਕਿਉਂਕਿ ਹਰ ਕਿਸੇ ਬੰਦੇ ਕੋਲ ਨੰਗਾ ਕਰਨ ਜੋਗਾ ਚੰਗਾ ਚੰਗਾ ਕੁਛ ਨਹੀਂ ਹੈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਚੰਗਾ ਚੰਗਾ ਹੈ ਉਹ ਪਰਦਾ ਕਰਨ ਵੀ ਕਿਸ ਗੱਲ ਦਾ ਬਲਕਿ ਉਹ ਤਾਂ ਇਸ਼ਤਿਹਾਰਬਾਜ਼ੀਆਂ ਕਰਾਉਂਦੇ ਨੇ ਕਿਸੇ ਬੜੇ ਚੰਗੇ ਆ ਜਿਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਥੋੜਾ ਬਹੁਤ ਵੀ ਚੰਗਾ ਹੈ ਬਲਕਿ ਇੱਥੋਂ ਤੱਕ ਜੇ ਕੋ ਏਕ ਕਰੇ ਚੰਗਿਆਈ ਮਨ ਚਿਤ ਬਹੁਤ ਵਫਾਵੇ ਛੋਟੀ ਮੋਟੀ ਨੇਕੀ ਹੋ ਜਾਵੇ ਨਾ ਸੰਸਾਰ ਨੂੰ ਦੱਸਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਲੇਕਿਨ ਬਦੀਆਂ ਤੇ ਪਰਦਾ ਪਾਈ ਰੱਖਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਕੋਈ ਕਿਸੇ ਨੂੰ ਨਹੀਂ ਦੱਸਦਾ ਸੱਜਣਾ ਤੋਂ ਗਹਿਰੇ ਸੱਜਣਾ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਤੱਕ ਪਤੀ ਪਤਨੀ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨੂੰ ਆਪਣੀਆਂ ਕਮਜ਼ੋਰੀਆਂ ਤੱਕ ਨਹੀਂ ਦੱਸਦੇ ਕੋਈ ਵਿਰਲੇ ਹੁੰਦੇ ਨੇ ਜਿਹੜੇ ਅੰਦਰੋਂ ਬਾਹਰੋਂ ਹੁੰਦੇ ਹੀ ਸ਼ੁੱਧ ਨੇ ਪਰਦੇ ਵਾਲੀ ਗੱਲ ਹੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤਰਲਾ ਮਾਰਨ ਲੱਗਾ ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮੇਰਾ ਪਰਦਾ ਰਹਿਣ ਦੇ ਸਾਹਿਬ ਮੁਸਕਰਾ ਪਏ ਸਾਹਿਬ ਜਾਣਦੇ ਨੇ ਤਾਂ ਪਰਦਾ ਕੀ ਹੈ ਪਰ ਇਹ ਤਾਂ ਆਪ ਪਰਦੇ ਢੱਕਣ ਵਾਲੇ ਨੇ ਕਿਹੜਾ ਇਹ ਪਰਦਾ ਲਾ ਕੇ ਉਹਦਾ ਦੋਹੀ ਜਾਨੀ ਪਰਦਾ ਕੱਜਣ ਤੇ ਆਏ ਨੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਨਹੀਂ ਲਾਓ ਇਹਦਾ ਖੇਸ ਇਹਦੀ ਚਾਦਰ ਲਾ ਦੇ ਰੋਣ ਲੱਗ ਪਿਆ ਸਿੱਖਾਂ ਨੇ ਇੱਕ ਨਹੀਂ ਸੁਣੀ ਉਹਨਾਂ ਨੇ ਚਾਦਰ ਲਾ ਦਿੱਤੀ ਉਹਦੀ ਬਗਲ ਚ ਨਿੱਕਾ ਜਿਹਾ ਮਰੀਲ ਜਿਹਾ ਕੁੱਤਾ ਪਾਇਆ ਹੈ ਉਹਦੀ ਸੰਗੀ ਤੇ ਉਹਨੇ ਹੱਥ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਕੁੱਤੇ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ ਬਾਹਰ ਨੇ ਜਵਾਨ ਬਾਹਰ ਨੂੰ ਆਈ ਮਰ ਰਿਹਾ ਛੱਡ ਦਿੱਤਾ ਕੁੱਤਾ ਥੱਲੇ ਡਿੱਗ ਪਿਆ ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਕਿ ਇਹੀ ਤੇਰਾ ਪਰਦਾ ਸੀ ਸਿਰ ਨੀਵਾਂ ਕਰਕੇ ਖਲੋਤਾ ਸਾਹਿਬ ਕਹਿਣ ਲੱਗੇ ਕਿਉਂ ਕੀ ਗੱਲ ਏ ਬੋਲਦਾ ਕਿਉਂ ਨੀ ਕਹਿਣ ਲੱਗਾ ਮਹਾਰਾਜ ਕਈ ਦਿਨਾਂ ਦਾ ਭੁੱਖਾ ਸਾਂ ਦੇਸੋਂ ਪ੍ਰਦੇਸ ਆ ਗਿਆ ਸਾਂ ਕਿਰਤ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਇੱਥੇ ਬਾਦਸ਼ਾਹਤ ਨੇ ਐਸੀ ਅਫਰਾ ਤਫਰੀ ਮਚਾਈ ਹੋਈ ਏ ਵੀ ਕਿਸੇ ਗਰੀਬ ਨੂੰ ਰੋਟੀ ਕਿੱਥੋਂ ਮਿਲਣੀ ਇੱਥੇ ਤਾਂ ਲੁਟੇਰਾ ਖਾ ਸਕਦਾ ਡਾਕੂ ਖਾ ਸਕਦਾ ਗਰੀਬ ਦੀ ਕੋਈ ਜਾ ਨਹੀਂ ਜਾਂ ਤੁਹਾਡੇ ਵਰਗੇ ਦੇ ਸਕਦੇ ਨੇ ਖਾ ਸਕਦੇ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਅਫਰਾ ਤਫਰੀ ਦਾ ਕੋਈ ਅਸਰ ਨਹੀਂ ਲਿਆ ਜਿਹੜੇ ਉਸ ਅਫਰਾ ਤਫਰੀ ਨੂੰ ਮਿਟਾਉਣ ਵਾਸਤੇ ਤੁਲੇ ਹੋਏ ਨੇ ਤੁਹਾਡੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਲੰਗਰ ਚੱਲ ਸਕਦੇ ਨੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਮੈਂ ਗਰੀਬ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਫੁਰਸਤ ਨਹੀਂ ਕਿਸੇ ਗਰੀਬ ਵੱਲ ਵੇਖਣ ਦੀ ਤੇ ਦੂਜੇ ਜਿਹੜੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸਤਾਏ ਹੋਏ ਨੇ ਉਹ ਨੇੜੇ ਨਹੀਂ ਲੱਗਣ ਦਿੰਦੇ ਮੈਨੂੰ ਮੁਸਲਮਾਨ ਪਠਾਨ ਨੂੰ
روٹی کھادیا کئی چر ہو گیا ہے، منگنا میری شان دے خلاف ہے۔ کیسی پیاری گل ہے، جسلے ساخی پڑھنے پٹھان کہندا ہے منگنا پٹھان دی شان دے خلاف ہے۔ سکھ واسطے بھی ایویں پاون بانی کہندی ہے، لوک تکار کہے منگت جن مانگت مان نہ پایا۔ منگن والے دا کوئی مان نہیں، ترکارا تا مل سکدیاں نے، مان نہیں مل سکدا۔ ایسے کر کے گرو کا سکھ منگ کے نہیں کھاتا، کر کے کھاتا، مان نال سہدا، ترکار نال نہیں کھان نو تیار۔ کہندا جی پٹھان پترا منگن جوگا بھی نہیں، بکھاں دا ماریا لٹن جوگا بھی تا نہیں، محنت مزدوری بھی کوئی نہیں ملتی۔ کئی دن دا بکھاں دا ماریا، اج میں اے فیصلہ کر رہا سی بھی جو مل گیا کھا لینا، تے اے مری جا کتا میرے قابو آ گیا، میں سوچدا سا کتے نکرے بہ کے اسے نو چب لواں، اسے نو بھن کے جویں بھی ہوئے اس نو کھا لواں تے اپنے پیٹ دی اگ بجھا لواں۔ صاحب کہن لگے نو لنگر چھکاؤ، سونے بستر پواؤ۔ کہن لگا مہاراج میں تہاڈا دشمن ہو سکنا، دوکھی ہو سکنا، لنگر چھکا دیو، تہاڈی بڑی کرپا ہے کیونکہ تہاڈے در تے تاں نیاں واپردا ہے۔ صاحب کہن لگے تو ایتھے ہی رہے گا۔ کہن لگا مہاراج سارے مینوں شک دی نگاہ نال ویکھن گے۔ صاحب کلگیدر پاتشاہ ہس پئے، کہن لگے نہیں، ایتھے بھائی کنہیے ورگے بےئنت نے جڑے کسے نوں دشمن نہیں سمجھدے، کسے نوں ویری نہیں جان دے، تو ایتھے رہے گا۔ آم انہاں سمیاں چ ٹکیاں وچ رزینے ملدے سن، صاحباں نے روپیہ روز دا لا دتا۔ کہن لگے اینوں گزران ماتر روپیہ روز دا دیو۔ کہن لگا صاحب جی کس گل دا، تسی اے روپیہ روز مینوں کس گل دا بخش دیو؟ صاحب کہن لگے بکھاں دا مارے ہیں، غریبی دا مارے ہیں، دیسوں پردیس آیا کماؤن واسطے، تیرے بال بچیاں واسطے، تیری کرت ماتر، کہ مہاراج میں کراں گا کی؟ صاحب کہن لگے جو تیرا جی کردا ہے، تیتھوں کچھ ہووے، تیرا شریر جرے تے کر لئی، نہ کیتا جاوے تاں وی کوئی ڈر نہیں۔ گد گد ہو گیا، گرو کی رحمت پا کے پھر ڈیرا نہیں چھڈیا، گرو کا در نہیں چھڈیا، سیوا چ لگ گیا، اتنی سیوا کیتی گرو کے سکھاں دے نال جوجدا ہی شہید ہو گیا، گرو کے چرن نہیں چھڈے۔ کئی واری سکھا نے کیا ہن تا تکڑا ہو گیا، پیسے بھی ہو گئے، ہن تا نکل جائے اتھوں، تیری جات برادری والے نے، تیرے بندیاں نے ویکھ لیا تینوں کافر کہن گے، تینوں دوشی قرار دین گے۔ او کہندا ہے نہیں، دوش نکل گئے جیون وچوں، جس نے خدا نال جوڑے ہے، اینا پرپکار تے اینی سمدرشتی بخشش کیتی ہے، جی اونے میرے نال ویر نہیں کمایا، او دیاں نے میرے نال ویر نہیں کمایا، تے میں اینوں چھڈ کے اور کدے کول چلا جاؤں، ایدے چرنا دے وچ باقی دی زندگی بتیت ہوئے۔ اے سچ جاننا ایک پٹھان دی گل نہیں، ساڈے کنے ہی دکھ، او دی ایک بھکھ دا دکھ مہاراج نے دور کیتا تے ہمیشہ واسطے وک گیا گرو چرنا تو، ساڈے کنے دکھ ستگرو دور کر دے۔ گرو کے سکھ دا کی فرض بندا ہے؟ او سدا اے گل ہردے چ دھارن کر کے رہے کہ صاحب تیرے در تو سرداریاں پائیاں نے، بھکھاں مٹیاں نے، مان ملیا ہے، بھرم مٹے نے، دوئی مٹی ہے، ہردے نوں شانتی پراپت ہوئی، بڑے سکھ پائے نے۔ میرے تے تیری رحمت ہوئے تے اے ہوئے کہ میں تیرے نال جڑیا جڑیا اپنا جیون سفلا کر جا۔ آپا ہنے شبد پڑھیا سی نا، ڈگن ڈولا تو لو جو من کے پرما، بندہ ڈگدا ڈولدا تے ڈگمگاؤندا صرف اونا چر ہے جنہ چر من چ پرم نے دوئی بھاو ہے۔ جس نے ہردے وچوں دوش نکل جان، پرم نکل جان، بندے نوں چین آ جاندا۔ میرا تیرا جانتا تب ہی تے بندہ، گور کاٹی اگیانتا تب چھٹکے پھندا، جب لگ حکم نہ بوجھتا تب ہی لو دکھیا، گور مل حکم پچھانیا تب ہی تے سکھیا۔